0: Mitmenschen.
1: Ist Zangezi also hier? Dieser Trottel aus dem Wald, was macht er gerade?
0: Er liest, er redet, er atmet. Er sieht, er hört. Er geht einher. Morgens betet er.
1: Zu wem?
0: Zu den Blumen. Den Käfern, den Kröten des Waldes.
1: Das versteht kein Mensch.
2: Aber was ist das? Ein Fetzen der Handschrift von Zangezi. Er hat sich an die Wurzel der Fichte geschmiegt, sich in ein Mauseloch verklochen. Eine schöne Handschrift. Die Tafeln des Schicksals.
0: Tafeln des Schicksals.
3: जब भीड़ की बेचैनी को हटाया जाए, उस आवाज से जो सत्ता की होती है, और जो बार-बार खुद की ही गूंज से और ज्यादा गूंजती है, खास तौर पर जब वो गूंज बहुत ज्यादा बढ़ जाए, तो जो बाकी बचता है, उसी को अनास्वनिक तर्क एनाकुस्टिक रीजन कहा जा सकता है।
4: Drei Zahlen. Wie ich, als ich jung war. Wie ich, als ich alt war. Wie ich in mittlerer